ना छन दंगी इज थोंजु जे सावी सीरगा लास क्वातेंजु तमोइंगु स्टेपगा इंजिन आंग संगटार आसु एगोनी मत्सल जेंथलंग गोचल मनजों इ छेते ता सेमी करगे छंजम करगे दिल मनिनी तमोस करगे करगे छतुरगे छंजम त इंजिन आ करगे सेमुगन जिचिन दान रा तमो खतनी यमनिक सीपी नंगु निवासियन ती छतुरगे नंद इंजिन जों खर्चानी छब छेरी छेमथुर रंगजिंग ग छतुर यंग करगे जोंनी तमोस तना छेमथुर रंगजिंग की छतुर करगे शोरनला छगो कजि तना अलो छत्र अलेथल छिनथल शेरमी नेंथल लासपायंग नंगंदी तीनु चेंग Daily Jengina Chatur Napper, Donjung Ranjing Chatur Lotsiching, Johnson Ucheng, Dengina Tarmi Napatang, Yangna, Takrge Nangu Niwa Shenug Mala, Munta Kri Shungni, Tamuzgir. Titanachi, D. Jinta, Shipala Chaturg, Kriginil Shung Yomundi, Ta Pamaina Choku, Girgina Choku, Sangmagandi, says Zamni Goni, Tamuzgirla, Tichengin, Dishukung Meng Yoka, Tichengu, Pamatang. Gergin Samaga, Lolo Marimbi Sipa, Nangi Sushi Junkang Sipala Soka Samayang, Dishoa Siga Zamni, Jutta, Siga Kachinangan Shint. Re, Tanachi, Shuni, Tisan Tolan Gatanga, Ta, System Jir Lura, System Joga Noga, Tukuchon Chong Sama Magi, Tangi Kangina Chong Sparkatanga, Kolo Noga, Tsurin Shangsin Tanjin Chong Cher, Margul Homjang Tangui, Tukhing Zanjar Yapaga, Lotu, Alamo Romag Chinoga, Sichi Huamar Basini.